आली तगत धमी तगत आली तगत धमी तगत झाला आमचं ताकत धगी ताकत आधी घेणं ताकत नाक ताकत झुम ताकत नाक नाक झुम ताकत नाक नाक झुम ताकत नाक नाक झम धारिता झग धारिता झन झाले कोको दारी दाबू दारी केटे ताक झम धारिता झग धारिता झन झाले कोको दारी दाबू दारी केटे झम धारी झग धारी ताक नाक नाक ताज झन ताज झन ताज झम धारी झग धारी झन झाले कोको ताज झन